हम पीखक पेकारी तेरे, हम पीखक पेकारी तेरे, तू निज पत है दाता, तू निज पत